राग एक संग पंच बरंगन संग लप है आठो नंदन प्रथम राग भैरो वै करही पंच रागनी संग उचरही प्रथम भैरवी बिलावली पुण्या की गावे बंगली पुण्या सलेखी आरी

अवतोट कथ कथ कथी कोटि कोट कोट देंदा दे लैंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसावे परवाहो साचा साहिब।